0: कुलास तुमको फाफी
1: निवान से चाम सोना फुमारे अच्छ मुलाना सोंसान तीने नाम प्रिस्ता अफाती मिनिस्टर से अचुनिस मुख्याराकार से तुंगा निम्न लापन तनान से या नाम फारेर वे राचुं प्रिस्ता नरो मगती चुमाजो न्यूनारे तीने निस चिसरा रा इन्हें नहीं जाने निवान से रफामियास फुल तिमाना चुरुवारी म्यूटो नंदाला नेरो इजियान म्याचुनिया Rione mamela fa de manaraka na nihanina hoanina zao tsisy tsony
2: tsotsy fotoana nyfamezatsinytsombo zao azonao fa zavatra tianay ambary reo zany a chauffeur sy receveur daholo zay reo a misy fady amanjanaka ny tsirairay avyko de ny zavatra mba ti takinay zany de hoe mba jerevana mombanay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy de mba tokony jerevana akaiky zany mombanay hoe aizahoaiza zay mamelo ma de manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso